Nachdem ich lange beim Jugendamt gerade lohnt, die Grimms anders als die Grimm pulkt kann ich bin Rexin am Geld, die Grimm ich Gott ich sagt kann ich bin so eine Machtjuk, weil ich ja gar nicht mehr lehne ich. Medium wave 284.9 meter यानी 1053 kHz और FM 101.1 MHz पर हम आकाशवाणी ले से बोल रहे हैं। लीजिए प्रस्तुत है फौजी भाइयों के लिए कार्यक्रम।